सच्चे तेरे खंड सच्चे ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करणे सर्व विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुकुम सच्चा फरमान सच्चा तेरा क्रम सच्चा निशान सच्चे तू दया कह लख करोड़ सच्चे सब तान सच्चे सब जोर।